0: Center, 95.5. North, South, 95.6. 95.6. East, West, 98.2.
1: You are listening to your RM3 Manoranjan Radio. Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: सकाळचे ठीक 9 वाजले आहेत.
4: सेंटर 94 नॉर्थ साउथ 95.6 ईस्ट वेस्ट 98.2 यू आर लिसनिंग योर RM3 रेडिओ.
3: संगीतप्रेमी श्रोत्यांना माझा विनम्र नमस्कार. स्वागत आहे या प्रभातवेळी ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन. तेव्हा आज मंगळवार असून ऑक्टोबर महिन्याची 6 तारीख मंगळवारची ही सुंदर सकाळ आहे. तेव्हा आनंदी मनाने सकाळ 20 कार्यक्रमाचा शुभारंभ करूया. भक्तीच्या स्वराने आणि प्रसन्न भावनाने सजवूया आजच्या या मैफिलीत. प्रस्तावनेत विलंब न लावता नेहमीप्रमाणे ऐकूया, सुरुवात करूया एका अत्यंत गोर भक्तिमय गाण्याने.

का श्रोत्यानो या प्रभाते वेली आपल्या सर्व श्रोत्यांच्या आयुष्यात सुख शांती आणि आरोग्य आणि समाधानाचे सूर सदैव निनादित राहो अशी गणरायाच्या चरणी आमची प्रार्थना आहे. तेव्हा या भक्ती गाण्यानंतर आता वळू या भावगीतांकडे. तर कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून चला ऐकूया सुप्रसिद्ध गायिका केतकी मातेगावकर यांच्या सुरील आवाजातलं हे सुंदर

रसिका श्रोत्यानो एकाएकी टेक्निकी बिघार आल्यामुळे आम्हाला हे गाणं पूर्णपणे वाजवता आलं नाही, याबद्दल क्षमस्व. तेव्हा या गाण्याऐवजी चला ऐकूया रोहित राऊत यांच्या आवाजातल्या हृदयांतर चित्रपटातून घेतलेले हे गाणं, डाटले धुकी.

ऋषि कहो या प्रभात होली मन प्रसन्न सेल तर साधा क्षण ही सुंदर हो तो तर चला संगीताच्या साथीने हा दिवस अधिक सुंदर करूया. ऐकूया भेटले तू पुन्हा चित्रपटातून घेतलेले हे गाणं हरवू सरा.

रसिको हो नात्यांमध्ये प्रेम सोबत विश्वास आणि आदर असेल तर नात्यांची गोरी कायम राहते. तेव्हा भेटली तू पुन्हा या मधुर प्रेम गीतानंतर सादर करीत आहोत हे पुढील गीत नाते हे कोण.

नाते कोणते कोणास कळले कधी ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन या प्रभातवेळी खास तुमच्या मनोरंजनासाठी रसिक हो आता अशाच एक सुंदर मधुर गाण्याकडे वळूया जो आपल्या मंगळवारच्या प्रवासाला आणखी सुरेल करून जाईल. इन द वॉइस ऑफ सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल सुख कळले. तर चला या पुढील गाण्याचा आस्वाद घेऊ.

बार ऑक्टोबर महिन्याची 6 तारीख रसिक हो आजचा दिवस आपला आहे हसतमुखाने आनंदी मनाने सुरुवात करा आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगा या शुभावनेने वळूया पुढच्या गीताकडे मिस्टर अँड मिसेस सदाचारी मूवी मधून घेतलेले हे गीत प्रेम ऋतू

संगीत प्रेमी श्रोत्यानो आजच्या या मंगळवारची सकाळ अशाच मधुर सुरांनी सजवत राहू. तू हिरे चित्रपटातून घेतलेले हे गाणं अमित राज व बिला शिंदे या दोघांच्या सुमधुर आवाजात ऐकूया.

लावणी चनखरा ढोकी चठेका आणि शब्दांची खुमारी आहा अशीच रंगत आपल्या संगीत मैफिलीत कायम राहू दे रसिक हो हर्षवर्धन वावरे सोनाली सुनावणे यांच्या वसात ऐकूया तू हृदयाची होरपा

संगीत प्रेमी श्रोतियानो प्रशांत नक्ति केवल वालांशियांच्या आवाजातला ही पोरगी या प्रतिम मधुर गाण्यानंतर आजच्या सकाळ 20 कार्यक्रमाला धुंद करण्यासाठी सादर करीत आहोत. हे पुढील गीत बेधुत झाले मला पंख आले, इन द व्हॉइसेस ऑफ अब्दुल गुप्ते, वैशाली सामंत

Kai Paula. Sadar kerita hoti sekal bis kari kromatil shiwa tsegana vijay shiwa kar ho sakai kancha suswarat aswad gyar sikar shrotyano anihyat madhur ganya barubarach sadar kanyat alila ajapraha kari krom kai kshanat purno hona rahe तुम्ही जिथे ही असाल कुठे ही असाल विशेष काळजी घ्या सुरक्षित रहा आणि संगीताशी जोडलेले रहा मनापासून धन्यवाद शुभ दिन व नमस्कार.